तू आपे सर्व समाना रहाओ, मन तारा जी चित तुला, तेरी सेव सराप कमावा, घट ही भीतर सो सो तोली,

तेरी कीमत कहे कौन, तू सृजा सब संसार, तू नायक सगल पौन, तेरी कुदरत कोई ना जाने, मेरे ठाकुर सगल रौन, तू अपड़ कोई ना सके, तू अविनाशी जग उद